0: ಹಿಂದೂಸ್ತಾನಿ ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಸಂಗೀತ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ವಿದುಷಿ ಅಶ್ವಿನಿ ಭಿಡೆ ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರ ಗಾಯನ ಕೇಳಿದಿರಿ. ಪಕ್ಕವಾದ್ಯ ಸಹಕಾರ ನೀಡಿದವರು ತಬಲಾ ಸಾಥ್ ಸುಭಾಷ್ ಕಾಮತ್, ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ಬಬನ್ ಮಂಜರೇಕರ್. ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮುಂದುವರೆಸುತ್ತಾ ಇನ್ನೀಗ ಜಿಎನ್ ಪರ್ವತ್ಕರ್ ಅವರಿಂದ ತಬಲಾ ವಾದನ ತಾಳ್ ಅಡಾ ಚೌತಾಲ್.
1: आप सुन रहे थे विदुषी अश्विनी भिड़े देशपांडे का गायन. आपके साथ तबले पर श्री सुभाष कामत, हारमोनियम पर बबन मांजरेकर साथ दे रहे थे. कार्यक्रम को जारी रखते हुए अब आप सुनेंगे श्री जीएन पर्वतकर का तबला वादन ताल अड़ा चौताल.
2: यू वेर लिसनिंग टू वोकल रिसाइटल बाय विदुषी अश्विनी भिड़े देशपांडे. शी वॉज अकंपनीड ऑन तबला बाय श्री सुभाष कामत, हारमोनियम बाय बबन मांजरेकर. Continuing the concert, now listen to Tabla Solo by Shri G.N. Parvatkar. Taal Ada Chautal.